0: अगस्त से 30 सितंबर 2026 तक, तो देर किस बात की, आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर। राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 पशुपालन एवं डेयरी विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: യേശുദാസും ചിത്രയും പാടിയ ഗാനം രചന കൈതപ്രം, സംഗീതം പെരുമ്പാവൂർ ജി രവീന്ദ്രനാഥ്, ചിത്രം ഇന്നലെ.